0: सासे टमेट' एबा बिलाथि एबा बिलाथि फान्थाव जा आबाद बे आबादखौ मावनायनि थाखाय नोंथाङा मोनसे मुं दङ दा बेखायनो जों नोंथांखौ बेयावहाय हांख्रायनानैबो लाबोनाय जादों जाहाथे नोंथांनि बेफोर मावनाय आदब खायदाफोरखौ जोंनि खोनासंगिरि बिथांमोनाबो खोनानानै थुलुंगानाय मोनो आरो जाहाथे बेबायदि आबादखौ मावनो लायो आबादारि बिथांमोना बिनि थाखाय जोङो नोंथांखौ गिबियावनो सोंनाय जानोसै नोंथाङा बे टमेट' एबा बिलाथि फान्थावखौ मावनो थाखाय मा समाव माबायदि हाखौ सायख'नाय जायो आरो माबायदि बेनि राहाखौ लागायनाय जायो बेनि सायाव नोंथाङा एसे फोरमायगोन नामा
1: जों जा समाव माने फान्थाव मुखै आबादखौ मावनो जे मोनसे आखायाव जेहेतु गावनि गोसोजों गोख्रों मोनसे माने सिस्टेम बा माने बेबस्थाखौ लाग्रोनांगौ आरो बेबायदि लाग्रोनायनि गेजेरजों जों आबादनि मावनाय बेबस्थाखौ माने लारफार खालामो आरो हाखौ खेबबायहोना लाग्रोनो गोनां जायो आरो ओमफ्राय हाया जाबाय एसे बालासोरिया बायदिबाबो जायो आरो एसे काठ हा बायदिब्लाबो मोजां जायो आरो बेबायदिबाबो जोङो आबादखौ मोजां खालामनो हायो आरो बे फान्थाव मुखै आबादखौ दा बेनि गेजेराव जोङो दा बांद्राय मोजां बुङोब्ला माने बाला सन्ध्या हाखौ एसे साबसिन होनना बुंना लानो हायो आरो फान्थाव मुखै आबादनि थाखाय आखाइयाव लाग्रोयोबा माने बेनि बेबस्थाखौ जोङो मोजां रोखोमनि बिधान बा जातखौ जोङो एसे सायख'नानै बायनानै लाबोग्रोनो गोनां मोनसे जायदाखौ लानांगौ आरो बा लायो आरो
0: माबायदि जातफोरखौ दा नोंथांमोना बा नोंथाङा मावनो लादों
1: दा जोङो बेफोरबायदि समाव जों हाइब्रिड मोनसे जात बेफोरनि मुंखौ दा बुंबोलाथ' गोबांखौनो बुंनांगोन दा जेरैबायदि गोबां रोखोमनि माने बिधान फैयो आरो बेफोरखौ नों निजायनो एसे सायख'ना लानो रोङोब्ला एसे आबादखौ नों मुलाम्फायाव माने गोबां मोनला बिनि मोनसे मिजिं आखा थायो आरो बा मोननो हायो
0: दा गिबियावनो बे आबादखौ मावनो थाखाय मा समाव एबा मा समखौ सायख'नाय जायो
1: बे आबादखौहाय जोङो जुलाइ आगस्ट बे दान मोननैनि गेजेराव जोङो माने फुलि बा नार्सारिखौ जों बानायजेननानै लाग्रोनाय जायो आरोखि पसिस दिन त्रिस दिन बेफोरनि गेजेरावनो जोङो आगस्ट दाननि गेजेराव जों गायनो हायो आरो
0: फुलिखौ
1: फुलिखौ
0: माने बेखौ बेगरखौ जावैनो गोनां जायो
1: बेगरखौ जोङो जुलाइ दानाव माने जागायना लाग्रोबाय
0: बे फुलिखौ जावैनाय समावहाय नोंथांमोना मा मा राहा लायो
1: दा बेखौ जोङो फुलि जागायनाय जायगाखौहाय जों आवगायावनो गोबां माने जावनानै एसे हाग्राफोरखौ गारस्रांजोबना लाग्रोयो दा बेबायदि लानानै हाथरफोरखौ जेहेतु सिप्रुनानै माने गुन्दै खालामना लायो आरो बेबायदि गुन्दै खालामना लानायनि गेजेरजों माने बेगरा जाहाथे रज'नायाव माने जेबो कस्त' मोना बेबायदि मोनसे मोजां रोखोमनि माने गावनि मावनायजोंनो माने जायगाया माबायदि मावोबा माबायदि बुस्तुखौ जों मोजां खालामनो हागोन बेबायदि रोखोमनि माबाखौ गावनि मोनसे एम थायो बा खालामना लायो आरो जों बेबायदि लानानै एसे अखा बायदिसिना फैयोब्लाबो थारमाने बेयावहाय माने जेबो डिस्टार्ब होयि बायदि जों न' बानायनानै जेनेबा लाग्रोयो आरो बेयावहाय जों दा हासार होनो गोनाङा जाबाय जे गोबोर एसे माने फेसेवनानै गोबोर गेसाव मोनोब्ला जों बेखौ एसे होनानै लाजायो आरो सुपार बा पटास बेफोरबायदि हासारखौ माने खोब बेसे 200-250 ग्रामसो माने होनानै लाजायो आरो
0: बेसेबांसो हायाव बेसेबांसो फुलिनि थाखाय बेखौ मावनाय जायो
1: बे हाखौ जोङो माबा हानि अनुमाना जाबाय 10 ग्राम बिधाननि बेगरखौ जोङो जागायनो गोनां जायोबा 2 मिटार 2.5 मिटारसो हानांगौ जायो आरो दा बेबायदि हाखौ जोङो आवगायावनो बानायखाना लायो लानायनि उनाव जों फुलिखौ मोजां रोखोमनि जागायो आरो
0: दा बेनि उनाव नोंथांमोना 25 सान नङाबा 30 साननि गेजेराव नोंथांमोना बेखौ गायस्लायो
1: गायस्लायो आरो
0: जेनेबा नोंथांमोना बे फुलिखौ गायनाय समावहाय बेसेबां बेसेबांसो जान्थायाव नोंथांमोना बे फुलिखौ गायस्लायो
1: बे जोङो जाय आबादखौ जेनेबा मोनसे हिसाब बाय हिसाब फुटनि गेजेराव गायनाय जायो नङा होमबा बेखौ जोङो 3 फुट बा 2 फुट बेफोरबायदि मोनसे लेभेल बायदि खालामनानै जों गायो आरोखि
0: नोंथां बे फुलिखौ गायनायनि उनाव बेसेबांसो साननि उनावहाय बे टमेट' एबा बिलाथि फान्थावा एबा बिलाथि मोखैया बिबार बारनो लायो आरो थाइनो लायो
1: दा बेयो गायनायनिफ्राय जे फुलिखौ जों जा समाव गायगोन बा गायनायनि गेजेराव जोङो दिना जायोबा 60-70 दिननि गेजेराव जों फिथाइखौ एसे एनै थाइहोलांनो हायो आरो बा थाइनाय जायो आरो बिदि समनिफ्राय
0: बिदिब्ला नोंथाङा बुंदो दानिया बे गायस्लायनाय समनिफ्राय एबा गायजेननाय समनिफ्राय बिबार फिथाइ थाइनाय समसिम बे बिफांफोरनि सायाव मा मा